वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पति शन्नो विष्णुरुरु क्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमे

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागत। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एनर्जी करीत आहात ऑन MBC रेडिओ। काही क्षणात या अर्ध्या तासाचं संगीतमय कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ, आपण नक्कीच त्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 1 वाजतापर्यंत। तर सिखो सुरुवात करूया आजचा आपला सरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने।

तर सिंह काही शंकरनायक आपण अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिंह चालूच ठेवूया हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी जी तुम्हा सगळ्यांसाठी निवडलेली आहे. तर ऐकूया अल्बम काढायला काय.

तरसिको या गाण्यानंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला सुरतरंग कार्यक्रमाचा. आणि याच शेवटचा गाण्याचा इतिहास आजचा आपला कार्यक्रम इथेच संपत आलेली आहे. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोत्यांनो नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। शिरडी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत, नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत श्रोत्यांनो। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। दुपारची वेळ आहे, ट्रॅफिकची ही स्ट्रेस चालू आहे, तेव्हा आमच्यासोबत दुपारची ही स्ट्रेस दूर करूया। या क्षणी ऐकूया पहिलं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, नतरंग या मूवीतून घेतलेलं गाणं अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो काल मराठी सिने इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शक दिग्गज डायरेक्टर जब्बार पटेल यांचा वाढदिवस होता। त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। मराठी रंगभूमी आणि मूवी क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय। श्रोतनो सामना, सिंहासन, उंबरथा यासारख्या कलाकृतींमधून त्यांनी समाज, माणूस आणि वास्तव यांचं सुंदर चित्रण केले। तेव्हा श्रोतनो अशा या दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच डायरेक्ट दिग्दर्शित केलेल्या एका मूवीतून घेतलेलं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, टेकन फ्रॉम द मूवी उंबरथा, लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात। तेव्हा या गाण्याद्वारे जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पाठवूया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: श्रोतनो, कधी कधी शांततेतही खूप काही ऐकू येतं। मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी, जुन्या गाण्यांची धुन आणि आपल्या माणसांची आपुलकी। श्रोतनो, या क्षणी आम्ही आहोत आठवणींच्या गावात। काही जुन्या गाण्यांनी या क्षणी कार्यक्रम रंगत आहे। जुन्या आठवणी जागा करत आहोत आपण श्रोतनो। तेव्हा या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, उषा मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया द नेक्स्ट ट्रॅक। तेव्हा श्रोतनो, याचा आस्वाद घ्या आणि द कीप ट्यूनिंग 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: श्रुतीनु 4:25 झाली आहेत अँड येस ट्रॅफिक टाइम आहे, ट्रॅफिकची वेळ आहे। तेव्हा श्रुतीनु ट्रॅफिकचे ही स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत, ट्यूनिंग करा। सिंपल गोष्ट आहे श्रुतीनु, ट्यूनिंग करा संगीतद्वारे, म्युझिकद्वारे ट्रॅफिकची ही स्ट्रेस, दुपारची ही स्ट्रेस दूर करा। अँड श्रुतीनु या क्षणी तर आम्ही आपण आहोत आठवणींच्या गावात, काही जुन्या गाण्यांनी कार्यक्रम रंगत आहे, जुन्या आठवणी जागा करीत आहोत आपण। तेव्हा या क्षणी ऐकूया द नेक्स्ट ट्रॅक आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। पाचपर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा श्रोत्यांनो तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। काही ठिकाणी आज पाऊस पडत आहे, तेव्हा या क्षणी जर तुम्ही ड्राईव्ह करीत आहात तेव्हा ड्राईव्ह करताना ड्राईव्ह सेफली श्रोत्यांनो घाई करू नका। ऑन द वे अँड ऑफकोर्स ट्युनिंग करा आमच्यासोबत, काही श्रवण या गाण्यांचा आस्वाद घ्या। For now, ekuya an extra in the voice of Rohit Raut. Gaane che bola hai gachi. Tyoha yacha swad ghya.
4: Parachute sodnari ani patang udavnari. Lapachapit lapnari ani darucha vatla japnari. Tula pahun lajnari ani pavsacha pahila then tujha gala varun swatavar jhelnari gachi.

0: स्वर तरंग
1: श्रोत्यांनो, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे तुही रे या मूवीतून घेतलेलं गाणं अमित राज बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. अँड हे गाणं स्पेशली वाजवत आहोत कारण हे गाणं अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे. अँड उद्या आहे सई ताम्हणकर यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक आगाऊ शुभेच्छा. या क्षणी या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया.

0: स्वर तरंग।
1: श्रोतनो, वेळ निसटून जात आहे, यस क्षण कधी हातातून निघून जातात तर श्रोतनो कळतच नाही, म्हणूनच श्रोतनो या सुंदर क्षणांना या क्षणी म्युझिकची साथ आपण देत आहोत। तेव्हा ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, घरात गणपती या मूवीतून घेतलेलं गाणं माझा कोकण भारी, हे गाणं याचा आस्वाद घ्या अँड शेवटपर्यंत आमची साथ देत राहा। फक्त 10 मिनिटे राहिले आहेत।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतृ याक्षिणी तुमच्याच आठवत आहोत शेवटचं गाणं। यस, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो श्रोतृ की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून। काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिकृतांनो नमस्कार। AM2 आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। रसिक मिनी हो, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभही आम्ही वाजवणार आहोत। आज पहावा विठ्ठल आणि जाऊया ठेत पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला।

रसिक म्हणू पंढरीमध्ये विशेषतः विठ्ठलाची मूर्ती आहे, तसेच बरोबरी रखुमाई सुद्धा आहे. तेव्हा याच गीताने हा कार्यक्रमाचा दुसरा भेट असणार आहे. आस्वाद घेऊया रखुमाई.

रसिकश्रोत्यांनो, पुढे साल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. म्हणजे सध्या आम्ही वाजवित आहोत अभिज्ञान द्यास आणि संजुती दास यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया द मशअप वर्जन ऑफ जीव दंगला आणि सेरा ते झाला जी, आस्वाद घेऊया.

म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो फुंकरीचे वाडल. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.